एको मन आहे, एक सके गुण गाओ अनंत, मंत्र जाप एक भगवंत, एको एक एक हर आप, पूर्ण पूर रहो प्रभ आप, अनेक विस्तार एक ते पे, एक आराध प्राचित गए।